0: आहे असुल खणी हिक अखे वारो
1: हिक अखे वारो हिक अखे वारो
0: जॾहिं ऐनक उतारे थो नज़ाकत सां निहारे थो नज़र जो तीर मारे थो त ॿारण ख़ूब ॿारे थो असांजो असांजो असांजो काणो बि